विचारे रगाव छोड़ो कावट होए निर्वैरा तो प्रसंग निहारे सातन वंजो सातन संचो कबून आवो हारे खात खर्चत किश निखुटत नाही अगन

क्रोवत आवे रोवत जाए सो हसे, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसे, जलते थल कर थलते कुआ, कूबते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खाल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम तिस मूर्त बलिहारी, सारंग बाणी नाम देव जी की, एक ओंकार